गोबिंद गुर शतर चलो, हर गोबिंद गुर शतर चलो, हर गोबिंद गुर शतर चलो, हर गोबिंद गुर शतर चलो।